0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक 12 वाजले आहेत.
2: स्वर तरंग
1: रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. दुपारच्या 12 वाजताच्या स्वरतरंग कार्यक्रमात तुमचे मनपूर्वक स्वागत. रसिक हो, तुमची आमची प्रेमळ साथ असणार आहे 1 वाजेपर्यंत. तेव्हा प्रत्येक शुभ कार्याची शुभ सुरुवात विघ्नहर्ता बुद्धिदाता श्री गणरायाच्या स्मरणाने केली तर दिवस अधिक मंगलमय होतो. तर प्रस्तावनेत विलंब न लावता चला ऐकूया या सुरेल दुपारी गणरायाच्या चरणी भक्तीची सुरमाला अर्पण करूया.

रसिक श्रोत्यानो, जगणं हे न्यारं झालं जी. जगण्याला नवी उमेद देणारं, मनाला प्रसन्न करणारं हे सुरेल गीत खास तुमच्यासाठी. काही गाणी फक्त ऐकली जात नाहीत, तर ती आपल्या मनात नवा उत्साह जागवतात. अशाच सुंदर सुरांसोबत रंगतदार होत आहे आपली स्वरतरंगची दुपार. अमितराज व मधुरा कुंभार या दोघांच्या आवाजात ऐकूया हिरकणी चित्रपटातून घेतलेले हे भावपूर्ण गीत.

अप्रतिम गीत रचना रसिक हो आशा है या भावपूर्ण गाण्याचा आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात. वळूया पुढच्या गीताकडे. तर्याक्षणी चला ऐकूया अंजली कुलकर्णी यांनी आपल्या सुरील आवाजात व्यक्त केलेले पांढर या चित्रपटासाठी हे मधुर गीत. आभाळाचं दान मावी नाहा दात.

स्वर्तिर कार्यक्रम यावेळची भेट म्हणजे रसिकह सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत व मानसी नाईक यांनी गायलेले हे पुढील गीत.

रसिक श्रोत्यानो एम टू रेडिओ मॉरिशस वरून आपण ऐकत आहात आज सोमवार 10 ऑगस्ट चा स्वर तरंग कार्यक्रम. तेव्हा अगदी मनापासून या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचे पुनश्च स्वागत करते. असाच होता मनात माझ्या माझ्या साजंग प्रेमाच्या हल्लुवार भावनांना सुरांची सुंदर साथ देणार हे गीत. मनातल्या मनात न बोललेल्या भावना जेव्हा गाण्यातून व्यक्त होतात तेव्हा त्या अधिकच सुंदर वाटतात. तर चला या प्रेमळ सुरांचा आनंद घेऊ.

रसिक हो, प्रेम असो, आठवण असो किंवा एखादी हळवी भावना असो, संगीत प्रत्येक भावनेला सुंदर शब्द देते.

रसिक श्रोत्यानो, सुरांची ही मैफळ अशीच मनाला स्पर्श करत राहो आणि तुमचा दुपार आनंदाने भरून जावो अशी आमची हार्दिक मनोकामना आहे. अभय जोधपूरकर व सोनाली सुनावणे यांच्या आवाजात ऐकूया पुढील गीत.

या गाण्याच्या आस्वाद तुम्ही अवश्य घेतला ते संगीतप्रेमी श्रोत्यांनो अशी आशा आहे. रसिको हो, सवाल जवाब लावणे म्हणजे नुसता सवाल जवाब नाही तर शब्दांचा ठसका, तालाची लय आणि अदाकारीचा रंग, एका ओळीचा सवाल आणि दुसऱ्या ओळीचं भन्नाट उत्तर, अशी रंगते लावणीची मैफल. तर चल मग ऐकूया अशीच एक ठसकेदार लावणी, सवाल जवाब. क्षमासावी, या गाण्याऐवजी एक दुसरे गीत वाजवण्यात येत आहे. तर चला ऐकूया प्रियंका बर्वे, मधुरा डाकार, विश्वजीत बोरवणकर यांच्या आवाजातलं सवाल जवाब.

0: काय नाही ना बाई, कसा वाटला जवाब? आता आम्ही टाकू का सवाल?
1: बघा जमतंय का?
0: ऐका

0: वाह वाह वाह वाह वाह वाह
1: वाह चंद्रा भाई, मान लो तुम असनी माय बाप आज आमच्या हिराबाईंचा सत्कार आहे. मी त्यांनी पदरपसरून विनंती करते की त्यांनी ह्या मंचावर आमसनी भी देवाचं दर्शन घडवावं.

अब हिटस किताब लाउनी एकल्यानंतर श्रोती रसिको सादर करीता होते जमला हो जमला चित्रपटातून घेतलेले हे गाणं इला अरुण समूहाच्या आवाजात कुणी जीतला कुणी हरला.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाच्या आरंभी. आज आम्ही वाजवणार आहोत राहुल देशपांडे आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात. आस्वाद घेऊया भू शंभू

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या आम्ही वाजवित आहोत राहुल देशपांडे यांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया सोनेरी किनारे, आस्वाद घेऊया.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो रोहित रहूत यांचे समुद्र आवाजात. ऐकूया स्वराज्य आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.